0: राष्ट्रीय चलचित्र पुरस्कारान् प्रदत्तवती। चलचित्र जगतः जनान् सम्बोधयन्ती राष्ट्रपतिः मुर्मुः उक्तवती यत् चलचित्रं भारतस्य समृद्धां सांस्कृतिक वैविध्यतां प्रतिबिम्बयति तथा विभिन्न भाषाणां प्रादेशिक परिप्रेक्ष्यानां राष्ट्रियाभिलाषाणां च मध्ये सेतु रूपेण कार्यं करोति।
1: यहाँ अनेक भाषाओं एवं विभिन्न क्षेत्रों में बनी फिल्मों से जुड़ी लोग उपस्थित है। सभी भाषाओं और क्षेत्रों की फिल्मों में हमारे भारत की छवि दिखाई देती। भारतीय फिल्मों में हम भारत के लोगों के सपने, परंपरा, संघर्ष और भविष्य की संभावनाएं भी है। उत्कृष्ट फिल्मों को सम्मानित करने का ये समारोह स्टैचू ऑफ यूनिटी के प्रांगण में वॉल ऑफ यूनिटी के समीप आयोजित हो रहा है। ऐसा लगता है कि भारत की सांस्कृतिक एकता के इस महोत्सव को स्वाधीन भारत की एकता के शिल्पकार लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल स्वयं आशीर्वाद दे रहे हैं।
0: समारोहे सूचना प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव घोषितवान् यत् राष्ट्रीय चलचित्र पुरस्कार समारोह अधुना देशस्य प्रमुखेषु पर्यटन स्थलेषु आयोजयिष्यन्ते। सह राज्येभ्यः केन्द्र शासित प्रदेशेभ्यश्च भविष्ये पुरस्कार समारोहाणां आतिथ्याय प्रमुख स्थलानां चयनं कर्तुम् आह्वानं कृतवान्। समारोहे राष्ट्रपति वर्यया देशस्य आहत्य विभिन्नेभ्यः भागेभ्यः आगतेभ्यः द्विनवति पुरस्कार विजेतृभ्यः सम्माननं प्रदत्तम्। प्रसिद्धः कन्नड अभिनेता अनंत नागः भारतीय चलचित्र क्षेत्रे पञ्चदशकाधिक काल पर्यन्तं प्रदत्तस्य उत्कृष्ट योगदानस्य कृते प्रतिष्ठितेन दादा साहब फाल्के पुरस्कारेण सम्मानितः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदिल्ल्याम् उडुपी इत्यत्र श्री पेजावर अधोक्षज मठस्य श्री श्री विश्व प्रसन्न तीर्थ स्वामिना अन्यैः गणमान्यैः च सह मिलितवान्। अस्मिन् अवसरे श्री मोदिना पद्म विभूषण यतिकुला चक्रवर्ती श्री विश्वेश तीर्थ स्वामिनः जन्म शताब्दी समारोहस्य प्रतीक चिह्नस्य अनावरणं कृतम्। सामाजिक संचार पटले प्रकाशिते एकस्मिन् संदेशे प्रधानमंत्री उक्तवान् यत् श्री विश्वेश तीर्थ स्वामिनः भक्त्या ज्ञानार्जनेन सेवया च परिपूर्णं जीवनम् असंख्य जनान् निरन्तरं प्रेरयति। सः उक्तवान् यत् तस्य जन्मशताब्द्याः उपलक्ष्ये क्रियमाणाः विविधाः उपक्रमाः तस्य महनीयादर्शान् अग्रे नेतुम् अधिकं साहाय्यं करिष्यन्ति। भारतर्तु विज्ञान विभागेन आगामिषु द्विदिवसेषु छत्तीसगढ़ ओडिशा तटीय आन्ध्रप्रदेश तेलंगानानां पृथक पृथक स्थलेषु प्रबलाति प्रबल वृष्टेः सम्भावनां दृष्ट्वा रक्त वर्णपरा संचेतना प्रसारिता अस्ति। वार्ताः।
2: ಎಫ್ಎಂ 100.6 ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು. ಸಮಯ ಸರಿಯಾಗಿ 7:10.
3: ಆಕರ್ಷಕ ಸೀರೆ ಮತ್ತು ಉಪಸಾಧನಗಳು ಮಗ್ಗದ ಮನೆ ಮೈಸೂರು ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ.
4: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಇಂದು ಸಂಜೆ 5:00 ಕ್ಲಿಯರ್ ಮೆಡಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ವಿಜಯನಗರ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
5: ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸಂವಾದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲೆಡೆ ಸಮನಾದ ಆರೈಕೆ.
4: ಮಂಡಿ ನೋವು ಮತ್ತು ಅದರ ನಿರ್ವಹಣೆ ಈ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಲಿದ್ದಾರೆ ಕ್ಲಿಯರ್ ಮೆಡಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ ಆರ್ಥೋಪೆಡಿಕ್ ಮತ್ತು ಜಾಯಿಂಟ್ ರೀಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಸರ್ಜನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಹರ್ಷ ಸಿಎಂ. ಕೇಳಿ, ಇಂದು ಸಂಜೆ 5:00 ಕ್ಲಿಯರ್ ಮೆಡಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ವಿಜಯನಗರ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಆರೋಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
5: ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸಂವಾದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲೆಡೆ ಸಮನಾದ ಆರೈಕೆ.

0: पूर्वानुमानं चत्वारि दशांशोत्तर षट् प्रतिशतात् नव दशांशोत्तर षट् प्रतिशतं यावत् वर्धितम्। स्वस्य जून मासे वैश्विक आर्थिक दृष्टिकोणे संस्थया प्रथम त्रैमासिके प्रबलेन वृद्धिं भारतीय अर्थव्यवस्थायाः स्थिति स्थापकतायाः च कारणात् ऊर्ध्वगामि संशोधनं मानितम्। एतदतिरिच्य S&P ग्लोबल रेटिंग्स इत्यनेन अपि वर्तमान वित्तीय वर्षे भारतस्य कृते स्वस्य GDP वृद्धेः पूर्वानुमानं 7% यावत् वर्धितम्। तस्य पूर्वानुमानात् 6.6% यावत् एशिया प्रशान्तयोः कृते आर्थिक क्रियाकलापस्य प्रतिवेदने S&P इत्यनेन प्रबलम् औद्योगिक क्रियाकलापं स्वस्थ उपभोक्तृयाग्रहं प्रबलं वस्तुनिर्यातं सर्वकारीय निवेशस्य गतिः च वृद्धेः प्रमुखचालकम् इति स्वीकृतम्। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन AIR चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भाजपेति दलाध्यक्षः नितिन नवीनः सर्वेषु 37 राज्येषु केन्द्रशासित प्रदेशेषु च दलस्य प्रभारी सह प्रभारी च नियुक्तवान्। पूर्व केन्द्रीय मंत्री स्मृति ईरानी छत्तीसगढ़स्य हरियाणा राज्यस्य च भाजपा प्रभारी रूपेण नियुक्ता। हरीश द्विवेदी च बिहारस्य कार्यभारं द्रक्ष्यति। विनय सहस्रबुद्धे इत्यस्मै दिल्ल्याः कार्यभारः प्रदत्तः अस्ति। तत्रैव जम्यांग सेरिंग नामग्यालः, दर्शन बेन जरदोष च सह प्रभारी रूपेण नामांकितौ स्तः। विनोद तावड़े उत्तर प्रदेशस्य प्रभारी रूपेण नियुक्तः। जगदीश पटेलः, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा, अनंत ओझा च सह प्रभारी रूपेण नियुक्ताः। राम माधवाय तमिलनाडु उत्तराखंड राज्ययोः कार्यभारं दत्तम्। तरुण चुघ इत्येषः गुजरातस्य निरीक्षणं करिष्यति। सतीश पुनिया इत्येषः जम्मू कश्मीर पंजाब प्रदेशयोः प्रभारी रूपेण नियुक्तः अस्ति। अनिल एंटनी इत्येषः गोवा नागालैंड प्रदेशयोः कार्यं निर्वहिष्यति। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अद्य 8 वर्षाणि आचरति। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना 18-2000 वर्षे सितम्बर मासे झारखण्ड राज्यस्य रांचीतः इयं योजना समारब्धा, या अधुना विश्वस्य बृहत्तमा सर्वकारीय वित्त पोषित स्वस्थ आश्वासन योजना अभवत्। सामाजिक संचार माध्यमे प्रकाशिते संदेशे प्रधानमन्त्रिणा मोदिना उक्तं यत् अद्य 60 कोटि अधिकाः लाभार्थिनः प्रतिवर्षं 5 लक्ष रूप्यकाणि परिमितं स्वास्थ्य संरक्षण लाभं प्राप्तवन्तः, येन इयं विश्वस्य बृहत्तमा स्वास्थ्य योजना अभवत्। अस्माकं संवाददात्रा विज्ञापितं यत् अद्यावधि 45,48,000 कोटि आयुष्मान पत्राणि निर्मितानि सन्ति। भारतीय रेल विभागेन दक्षिण मध्य रेल प्रभागे प्रथमवारं कवच संस्करणं 0.4 इत्यस्य सफलतया कार्यान्वयनेन रेल सुरक्षायाः महत्वपूर्णं सोपानं लब्धम्। रेल मन्त्रालयः अवदत् यत् हैदराबाद विभागस्य मल्काजगिरी कामारेड्डी खण्डे 80-100 किलोमीटर मिते मार्गस्य उपरि कवच संस्करणं 2.3-0.4 यावत् उन्नतीकरणं सफलतया सम्पन्नम्। कवच इति स्वदेशीया विकसिता स्वयंचालित रेल संरक्षण व्यवस्था अस्ति, या परिचालन सुरक्षां वर्धयितुं परिकल्पिता अस्ति। एषा व्यवस्था लोकोचालकाय निर्धारित वेग सीमायां रेलयानानां रक्षणे सहायं करोति, तथा च यदि लोकोचालकः तत्कर्तुम् असफलः भवति तर्हि आवश्यकतानुसारं स्वयमेव ब्रेक् इति उपयोक्तुं शक्नोति। कवच इतीदं संकटकाले संकटं निवारयितुं न्यूनीकर्तुं च परिकल्पितमस्ति। मेघालयस्य युनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी इति दलस्य 8 विधायकाः अद्य नवदिल्ल्यां भारतीय जनता पार्टी इति दले सम्मिलिताः। केन्द्रीय मंत्री, वरिष्ठः भाजपा नेता च किरेन रिजिजुः, भाजपा प्रवक्ता संबित पात्रा, अनिल एंटनी चेत्येतेषाम् उपस्थितौ ते दले प्रविष्टवन्तः। भारत ऋतु विज्ञान विभागेन तेलंगानायां छत्तीसगढ़े तटीय आंध्र प्रदेशे ओडिशायां च अद्य अतिवृष्टि रक्तवर्णीया संचेतना प्रसारिता। अद्य अरुणाचल प्रदेशे असम राज्ये मेघालये बिहार राज्ये तथा कर्नाटकस्य आंतरिक प्रदेशेषु च विभिन्नेषु स्थानेषु अतिवृष्टिः भवितुमर्हति। झारखंडे केरलम राज्ये माहे कोंकणे गोवायां महाराष्ट्रे पश्चिम बंगाले सिक्किम राज्ये चापि एतादृशी स्थितिः संभाव्यते। षड्विंशत्यधिक द्विसहस्रतमे वर्षे एशियन क्रीडासु भारतीय पुरुष महिला स्कीट दलानि जापान देशे कांस्य पदकं विजितवन्तः। मीराबाई चानुः भारोत्तोलने रजत पदकं प्राप्तवती। भारतस्य पुरुष बैडमिंटन दलेन कांस्य पदकं च विजितम्। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಚೇತನ್ ಸಿವಿ. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ಸೆ ಕೊಹ್ಲರ್ ಲೋರೆಫ್ಸನ್ ಗೊತ್ತು ಗೊತ್ತು, ಈ ಹೆಸರು ಓದೋ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇವರು ಇಂಡಿಯಾದವರಲ್ಲ ಅನ್ನೋದು ತಿಳಿದು ಬಿಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ನಿಮ್ಮ ಊಹೆ ನಿಜ. ಈ ಡಾಕ್ಟರು ಮೂಲತಃ ಜರ್ಮನಿಯವರು. ರಾಜಸ್ಥಾನದ ಒಂಟೇನ ಅದನ್ನೇ ನಂಬಿಕೊಂಡಿರೋ ಕುಟುಂಬಗಳ ಬಗ್ಗೆ ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದರು. ಬಂದವರೇ ರೈಕಾ ಸಮುದಾಯ ಜನರ ಜ್ಞಾನನ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಜರ್ಮನಿಗೆ ಹೋಗಿ ಡಾಕ್ಟರು ಆಗಲೇ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಬೀಡು ಬಿಟ್ಟರು. ಸುಮಾರು 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈಕೆ ಇಂಡಿಯಾ ಡಾಕ್ಟರೇ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಮಟ್ಟಿಗೆ ಜ್ಞಾನ ಇತ್ತು ಅಂದರೆ, ಯಾವುದೇ ರೋಗಕ್ಕೆ ಮರುಭೂಮಿಲಿ ಬೆಳೆಯೋ ಸೊಪ್ಪುಗಳಲ್ಲೇ ಔಷಧಿ ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಕಾಶ ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ, ಹಕ್ಕಿಗಳು ಚಿಲಿಪಿಲಿ ಕೇಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾ, ಗಿಡಮರಗಳು ಅಲ್ಲಾಡೋದನ್ನು ಇದರ ಜೊತೆ ಕೂಡಿಸಿ ಮಳೆ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಿಖರವಾಗಿ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾರೆ. ರೈಕಾ ಜನರು ಜೊತೆಗೆ ಇದ್ರೆ ಆಸ್ಪತ್ರೆನೇ ನಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದ್ದಂಗೆ. ಇಂತಿಪ್ಪ ರೈಕಾ ಮಂದಿ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಈ ಡಾಕ್ಟರ್ ಇಲ್ಸೆ ಡಾಕ್ಟರ್ ಕ್ಲೀನ್ ಬೋಲ್ಡ್. ಸುಮಾರು 30 ವರ್ಷದಿಂದ ರೈಕಾ ಸಮುದಾಯದ ಬೆನ್ನುಹುರಿ ಈಕೆ. ಒಂಟೆನ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಈ ಸಮುದಾಯ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದರ ಹಾಲಿಗೆ ಸಗಟಿನ ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ದುಡ್ಡು ಮಾಡಬಹುದು ಅಂತ ಆರ್ಥಿಕ ಹಾದಿ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟು ಸಮುದಾಯನ ಉಳಿಸಿದ್ರು. ಇವತ್ತು ಈ ರೈಕಾ ಸಮುದಾಯದ ದೊಡ್ಡ ಆದಾಯ ಮೂಲ ಇದೇ ಆಗಿದೆ. ತಿಂಗಳಿಗೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂದರೂ 10-15,000 ಲೀಟ್ರು ಒಂಟೆ ಹಾಲು ಸೇಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಇದರ ಸಗಣಿಲಿ ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳಿವೆ ಅಂತ ಕೂಡ ಈ ಡಾಕ್ಟರು ಜಗತ್ತಿಗೆ ತೋರಿಸಿದ್ರು. ತೋರಿಸಿ ಸುಮ್ಮನೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಗಿಡ ಮೂಲಿಕೆಗಳನ್ನು ತಿನ್ನೋದ್ರಿಂದ ಸಗಣಿಲಿ ನಾರಿನಾಂಶ ಜಾಸ್ತಿ, ಇದನ್ನ ಬಳಸ್ಕೊಂಡು ಜೈವಿಕ ಕಾಗದ ತಯಾರು ಮಾಡೋದನ್ನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಜೈವಿಕ ಕಾಗದ ತಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಈ ಸಮುದಾಯ ಇದೊಂದೇ ಆಗಿದೆ. ಡಾಕ್ಟರು ನಶಿಸಿ ಹೋಗ್ತಿದ್ದ ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಟಚ್ ಕೊಟ್ಟು ಉಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾರಿ ಶಕ್ತಿ ಪುರಸ್ಕಾರ ಕೂಡ ದೊರೆತಿದೆ. ಭಾನುವಾರ ಅಂದರೆ ಮಜಾ ರಜಾ. ವಾರ ಪೂರ್ತಿ ದುಡಿದ ಮೈಗೆ ಭಾನುವಾರ ಬಂದರೆ ಸಾಕು ರೆಸ್ಟು, ಸಂಡೇ ಹಾಲಿಡೇ. ಈ ಸಂಡೇ ಇಲ್ಲದೆ ಮಿಕ್ಕ ಡೇಗಳೆಲ್ಲ ವೀಕೋ ವೀಕು. ಅಂದಹಾಗೆ ಈ ಹಾಲಿಡೇ ಕೊಟ್ಟವರು, ವೀಕ್ಲಿ ಆಫು ಕೊಡಿಸಿದವರು ಯಾರು ಗೊತ್ತಾ? ಮೇಘಾಜಿ ಲೋಖಂಡೆ. ಸಂಡೇ ರಜೆ ತಗೊಳ್ಳೋರು, ಸಂಡೇ ಹಾಲಿಡೇ ಪಿತಾಮಹ ಈ ಮೇಘಾಜಿ ಲೋಖಂಡೆನ ನೆನಪಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸುಮಾರು 136 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಲೋಖಂಡೆ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಚಳವಳಿ ಆರಂಭಿಸಿ ಇವತ್ತು ನಮಗೆಲ್ಲ ಸಂಡೇ ಹಾಲಿಡೇ ಕೊಡಿಸಿದ್ರು. ಲೋಖಂಡೆ ಆಗ ಕಾರ್ಮಿಕ ಮುಖಂಡರಾಗಿದ್ರು. ಬ್ರಿಟಿಷರು ಮುಂಬೈ ಹತ್ತಿ ಗಿರಣಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಹಾಕೊಂಡು ರುಪ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟಕ್ಕೂ ಬಿಡಲು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಕಾಲ ಆಗಿತ್ತು. ಕೆಲಸ ಮಾಡೋಕೆ ಟೈಮೇ ಇರಲಿಲ್ಲ, ವಾರದ 7 ದಿನಗಳು ದುಡಿತಾನೆ ಇರಬೇಕಿತ್ತು. ಇದನ್ನ ನೋಡಿದ ಲೋಖಂಡೆ ಖಂಡ ತುಂಡವಾಗಿ ಖಂಡಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದ್ರು. 5,000 ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಗುಡ್ಡೆ ಹಾಕಿ ಮನವಿ ಕೊಟ್ರು. ಕೊನೆಗೆ ಇವರು ಯಾಕೋ ಬಗ್ಗಲ್ಲ ಅಂತ 1890 ಜೂನ್ 10 ಮುಂಬೈನ ಗಿರಣಿ ಮಾಲೀಕರ ಸಂಘಟನೆ ಭಾನುವಾರ ವಾರದ ರಜೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತು. ನಂತರ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತು. ಇವತ್ತು ವೆಗ್ನಸ್ ಡೇ, ಸಂಡೇ ಹಾಲಿಡೇ ಕಥೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಒಂದ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೆಬ್ಬೆಟ್ಟು ಹಾಕೋದು ಅಂದ್ರೆ ಓದು ಬರಹ ಬರದೇ ಇರೋರು ಅನ್ಕೊಂತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಹೆಬ್ಬೆಟ್ಟು ಹಾಕದೇ ಇದ್ರೆ ಕೆಲ್ಸಾನೇ ಆಗಲ್ಲ. ಆಧಾರು ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಲ್ಲಿ ಹೆಬ್ಬೆಟ್ಟುಗಾರರಾಗದೇ ಇದ್ರೆ ಅಕೌಂಟ್ ಅಲ್ಲಿರೋ ದುಡ್ಡು ಬರಲ್ಲ. ಹೆಬ್ಬೆಟ್ಟು ಕೊಡದೇ ಇದ್ರೆ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆಗೋದೇ ಡೌಟು. ಆದ್ರೆ ಈ ಹೆಬ್ಬೆಟ್ಟನ್ನ ಮುಂದಿಟ್ಕೊಂಡು ಅಪರಾಧಿಗಳನ್ನು ಹಿಡಿದು ಹಾಕಬಹುದು ಅಂತ ತೋರಿಸಿದ್ದು ನಮ್ ಭಾರತ, ನಮ್ ಕೋಲ್ಕತ್ತಾ. ಖಾನ್ ಬಹದ್ದೂರ್ ಅಜೀಜುಲ್ ಹಕ್, ರಾಯ್ ಬಹದ್ದೂರ್ ಹೇಮಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಇಬ್ರು ಮೋಸಗಾರರನ್ನು ಈ ಹೆಬ್ಬೆಟ್ಟನ ತುದಿಯಿಂದಲೇ ಹಿಡಿಯೋದನ್ನ ಜಗತ್ತಿಗೆ ಹೇಳಿಕೊಟ್ರು. ಇವರಿಂದಲೇ ಜಗತ್ತಿನ ಮೊದಲ ಫಿಂಗರ್ ಪ್ರಿಂಟ್ ಬ್ಯೂರೋ ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿತ್ತು. ಇವರು ಇಬ್ರು ಬಂಗಾಳದ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ರಿಚರ್ಡ್ ಹೆನ್ರಿ ಕೈಕೆಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಜೀಜುಲ್ ಹಕ್ ಗಣಿತದಲ್ಲಿ ಪಂಟ, ಹೆಬ್ಬೆರಳ ಲೂಪ್ಸ್ಗಳು ಒಬ್ಬರಿಗಿಂತ ಒಬ್ಬರದು ಹೇಗೆ ಭಿನ್ನ ಅನ್ನೋದನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದ.